आहे साहे सदा संभालिए आपे बगसे करे रजाए सेई नाचे जोत भाव है जे गुरमुख शब्द विचारी कहो नानक से सहज सुख पावे।